0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दल जी काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमो नमः, वयं श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहम् अस्मि चारुहासिनी भावे। प्रथमं प्रार्थनां कुर्मः। ॐ श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 26 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. आयुष्य हे एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत. प्रत्येक ब्रश स्ट्रोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. गीतांजली श्री लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरित टॉम्ब ऑफ सेंट पुस्तक 2022 आंतरराष्ट्रीय पोकर पुरस्कार मिळाला दिवस होता आजचा. नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली तीही आजच. श्रीहरिकोटा येथून PSLV-C2 या ध्रुवीय उपग्रह वाहकाने भारताचा ISSP-4, कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा DLR टबसॅट या 3 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवले. मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन झाले तेही आजच. बांगलादेशातील सिल्व्हेट मधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान 71 हिंदूंची कत्तल केली तीही आजच्याच दिवशी साल होते 1971. आता आजचे जन्मदिवस. तारसेम सिंग भारतीय अमेरिकन दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक यांचा जन्म आजचा. ज्योती गोपटे भारतीय शिक्षण तज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे 14वे मुख्यमंत्री यांचाही जन्म आजच आहे. मनोरमा भारतीय अभिनेत्री आणि गायिका पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजचाच. सदाशिव अनंत शुक्ल नाटककार व साहित्यिक यांचाही जन्म आजच आहे. राम गणेश गडकरी नाटककार कवी व विनोदी लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते मी. सुरुवात मेष राशीपासून. आज तुमचे तुमच्या भावांसोबतचे संबंध दृढ होतील. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपाय सापडेल. आज तुमचा सामाजिक दर्जाही वाढेल. वृषभ रास. आज तुमच्या बुद्धीने घेतलेले निर्णय शुभ फळ देतील. आज जर तुम्ही तुमच्या घर किंवा नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेत असाल तर तो हुशारीने घ्या. मिथुन रास. आजचा दिवस तुमच्या मौल्यवान वस्तू मिळवण्याचा असेल, त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कर्क रास. आज तुम्ही तुमच्या ऐशो आरामावर थोडे पैसे खर्च कराल. धार्मिक कार्यक्रमातही उत्साहाने सहभागी व्हाल. सिंह रास. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतित असाल, त्यामुळे तुमच्या मुलांनी कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तर त्याचे परिणाम त्यांच्यासाठी अनुकूल असतील. कन्या रास. आज जे काही काम करण्याचा विचार कराल ते नक्कीच पूर्ण होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान सभक्ती गीत ऐकत्र. वेणुधुनी 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गुणगुणी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला तुमची कठीण कामे धैर्याने पूर्ण करावी लागतील, तरच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. वृश्चिक रास, जर तुमच्या सासरच्या व्यक्तींबद्दल तुमच्या मनात द्वेष असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात नवीनता येईल. धनुरास, आज तुम्हाला तुमच्या कामाचे उत्कृष्ट फळ मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. मकर रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुंभ रास, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात एकामागून एक नवीन काम दिसेल, त्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि धावपळ करावी लागू शकते. आणि शेवटची मीन रास, आज तुमचा सरकारद्वारे सन्मान होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बँक, व्यक्ती किंवा कोणत्या संस्थांकडून कर्ज घेत आहात तर ते तुम्हाला सहज मिळू शकते. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आपण पुष्पौषधी किंवा बॅच फ्लॉवर थेरपीची माहिती घेत आहोत. मानसोपचारांच्या क्षेत्रात पुष्पौषधींमुळे एक नवं दालन उघडलं गेलं. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा, वेदना यांची गणित सोडवणं फार सोपं झालं आहे. ही 38 औषधं डॉक्टर एडवर्ड बॅच, MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी यांनी शोधून काढली. ही औषधं रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानेच दिली जातात, मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक. कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं असं डॉक्टर बॅच मानतात, आणि ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालेलं आहे. बॅच फ्लॉवर रेमेडीज ही अशी संजीवनी आहे जी तुम्हाला जगण्यातील खराखुरा आनंद मिळवून देते. म्हणूनच जितक्या सहजतेने शरीराची काळजी घेता तितक्याच सहजपणे, सजगपणे, कटाक्षाने मनाची काळजी घ्या. मानसिक तक्रारींचा विचार करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या लपवू नका, वेळीच दूर करा. तरच स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल. पुष्पौषधींपैकी आज आपण ॲग्रीमनी या औषधाची माहिती घेणार आहोत. 38 पुष्पौषधींपैकी क्रमांक 1 औषध ॲग्रीमनी. या औषधाचे अनेक रुग्ण आपल्याला सभोवार पाहायला मिळतील. हे रुग्ण म्हणजे काही मनोरुग्ण म्हणून ओळखले जाणारे लोक असतील असं अजिबात नाही. तुमच्या आमच्यात वावरणारे, हसणारे, बोलणारे, गप्पा मारणारे लोक असतील. आता कशा प्रकारची मानसिक स्थिती असणाऱ्या लोकांसाठी हे औषध आहे ते आपण पाहू. ॲग्रीमनी या औषधाची ज्यांना गरज आहे अशी व्यक्ती वरून पाहताना खूप आनंदी आणि खेळकर स्वभावाची असते. त्यांचा मित्र परिवारही खूप मोठा असतो. या लोकांना खरोखरच विनोद बुद्धी असते. मित्रमंडळी ते येतात ते हास्याची कारंजी उडवतच. पण वरून शांत भासणाऱ्या, लाटांचा खेळ करणाऱ्या सागराच्या पोटात एक वडवानल असतो, तसं काहीस या लोकांचं असतं. वरून आनंदी चेहऱ्याचा फक्त एक मुखवटा या लोकांनी चढविलेला असतो, परंतु त्यांची आंतरिक मनस्थिती अत्यंत विदीर्ण असते. या हसऱ्या चेहऱ्या मागे चटकन कुणाला समजून न घेणारं घायाळ मन असतं. या हसऱ्या चेहऱ्या मागे चटकन कुणाला समजू न येणारं घायाळ मन असतं. या लोकांना शांततामय जीवनाची आवड असते. तंटे बखेडे, वादविवाद, भांडणं याला ते विटून गेलेले असतात. या सर्वांचा त्यांना अत्यंतिक त्रास असतो, अत्यंतिक त्रास होतो आणि तिटकारा असतो. अशा व्यक्ती आपल्या चिंता, काळजा, वेदना यांचं प्रदर्शन कधीच करत नाहीत. ते सर्व सहन करतात, यातूनही मार्ग काढतात. परंतु या सर्वातून एकलेपणानं जाण्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. दिवसभर काम करून थकून ज्यावेळी ते झोपायला जातात त्यावेळी शरीर दमलेलं असतं, पण तळातून ढवळून निघालेलं मन मात्र अस्वस्थच राहतं. मनातील विचारांच्या गर्दीमुळे त्यांना झोपही लागत नाही, तळमळत राहावं लागतं. परंतु यातील काहीच ते बाहेर दिसू देत नाहीत. त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाच त्यांच्या मनोवेदना कळतील. अल्प परिचयातील माणसाला वाटेल किती सुखी माणूस आहे हा. याचं कारण म्हणजे त्यांनी धारण केलेला आनंदी चेहऱ्याचा मुखवटा. अशी व्यक्ती आजारी पडली आहे म्हणून तुम्ही त्यांना भेटायला गेला तर तुम्हाला वेगळंच दृश्य दिसेल. भेटायला आलेल्या लोकांना ते जोक्स सांगत बसलेले आढळतील. आपल्या शारीरिक वेदनांचा ते सहसा दुसऱ्याला मागमूसही लागू देणार नाही. अशा व्यक्तींना एकटं राहावयास आवडत नाही. ते नेहमी चार मित्रांच्या, सहकार्यांच्या कोंडाळ्यात राहणंच प्रसन्त करतात, कारण त्यांना आपल्या चिंता, वेदना विसरणं यामुळे सोपं जातं. पण अनेक वेळा आपली दुःख एकटेपणानं, कुणाला न सांगता, मन मोकळं न करता भोगत राहिल्यामुळं मनस्थिती विदीर्ण होते. आणि हे दुःख विसरण्यासाठी अशा प्रकारचे लोक व्यसनाधीनही होतात. परंतु अशा प्रकारच्या लोकांना ॲग्रीमनी दिल्यास ते खरोखरच शांततामय जीवन जगू शकतील. आपल्या चिंता काळजांचे कमी अधिक वजन ओळखून त्याला योग्य तेवढंच महत्व देतील, आपल्या दुःखावर खरोखरच हसून मात करू शकतील, मग त्यांना आनंदी चेहऱ्याचा नुसता मुखवटा चढवण्याची गरज भासणार नाही। आता आपण या अग्रीमनी टाइप व्यक्तिमत्वाची काही व्यवहारातील उदाहरण पाहूया। मंगलाताई, आनंदी आणि खेळकर स्वभाव, कर्तृत्ववान पती आणि गुणवान मुलं, परंतु या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली। अल्पवयातच पती निधनाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली। मुलांची जबाबदारी, घरातील सासू सासऱ्यांची जबाबदारी, त्यांचे पती करत असलेल्या उद्योगधंद्यांची जबाबदारी आणि पती निधनाचे दुःख, या सर्वाचा अत्यंतिक ताण त्यांच्यावर पडला। दिवसभर कामात जाई, घर आणि फॅक्टरी याच्याकडे लक्ष देताना दिवस अपुरा पडे, पण रात्र खायला उठे, पहाटेपर्यंत झोपच लागत नसे। आजूबाजूचे लोक मंगलाताईंच्या धैर्याचं, कर्तृत्वाचं, आनंदी राहण्याचं कौतुक करीत होते, पण मनातून मात्र त्या खचून गेल्या होत्या। स्मरणशक्ती कमी होऊ लागली, तशीच शारीरिक तक्रार नव्हतीच, पण उगीचच थकून गळून गेल्यासारखं वाटायचं। दिवसाही अस्वस्थपणा येऊ लागला। कर्तव्य म्हणून त्या हसत मुखानं जबाबदारी ओढत होत्या एवढंच शेवटी डॉक्टर गाठावा लागला। मी अग्रीमनी दिलं आणि 6 आठवड्यात त्यांची मनस्थिती बदलली, मनावरचा ताण हलका झाला आणि मनशांती मिळाली। दुसरं उदाहरण घेऊ, मधुकर राव, घरातील वडील बंधू, वडिलांची मोठी इस्टेट, पण त्यावर कर्ज, भाऊ बनकी, भांडणं, कोर्ट कज्जे आणि घरातील सर्वांची पूर्वापार चालत आलेली आणि म्हणूनच बदलता न येणारी इनामदारी थाटाची राहणी, यामुळं खरोखरच ते अगदी वैतागून गेले होते। हे असं वर्षानुवर्ष चाललं होतं, त्यातच जमिनीचा एक मोठा खटला ते हरले। हल्ली तर मधुकर रावांनी दारू पिणं चालू केलं होतं। घरातील कटकटींपासून नशेच्या धुंदीत का होईना सुटका मिळत होती। त्यांच्या पत्नी ललिताबाई अगदी घाबरून गेल्या, पण अग्रीमनी दिलं आणि नुकतंच लागलेलं दारूचं व्यसन तर कमी झालंच, पण मनालाही एक प्रकारचा शांतपणा आला आणि आपल्या अनेक समस्यांवर ते अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊ शकले। फक्त मोठ्या माणसांच्या बाबतीतच नव्हे तर लहान मुलांच्या बाबतीतही अशा प्रकारचा स्वभाव असेल तर अग्रीमनीचा उपयोग होतो। शशांक, वय वर्ष फक्त 6, आई नोकरी करणारी, लहान बहीण 5-6 महिन्याची, त्यामुळे साहजिकच आईचं लक्ष तिच्याकडे अधिक, याचा थोडासा शशांकच्या बालमनावर परिणाम झाला असावा। त्याला मधून मधून दमा लागत असे, पण तो कधीच त्यामुळं रडून त्रास देत नसे। सर्व सहन करून बरं वाटलं की मुकाट्यानं हट्ट न करता शाळेत जात असे। वयाला न शोभणारा हा समजूतदारपणा आईला नाही म्हटलं तरी खटकलाच, दम्यापेक्षा त्याच्या मनाची तिला अधिक काळजी वाटत होती। अग्रीमनी दिलं आणि शशांकचा अवखळपणा बाल्य तर परत आलंच, पण दम्याचे अटॅक्स येण्याचं प्रमाणही आश्चर्यकारकरीत्या कमी झालं। धन्यवाद।
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a five-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG, and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities, and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
1: KLE Technological University, Belagavi. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಎಸ್ ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 0831-244-0322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
2: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
0: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a model engineering college. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies in including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304779 or visit www.klecet.edu.in.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये गर्भवती महिलांना होणारा त्रास आणि त्यावरती उपचार. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये OBG डिपार्टमेंट येथे सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण उन्हाळा आणि गर्भवती महिला हा विषय घेतलाय. खरं तर उन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतोय, म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकांना हा त्रास होत आहे. पण गर्भवती महिलांचा जर अधिकचा विचार आपण करू तर त्यांना आधीच एवढे हेल्थ कॉम्प्लिकेशन असतात, कारण प्रेग्नेंट असल्यामुळं आणि त्यामध्ये हा एक्स्ट्राचा त्रास, तर असं काय आता कंप्लेंट पाहायला मिळतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे?
1: खरं तर ह्यावर्षी उन्हाळा फारच वाढलेला आहे. साधारण आपल्याकडे शिवरात्रीनंतर उन्हाळा सुरू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 7 जूनला मान्सून म्हणतात, पण तो कधी सुरू होतो कधी होत नाही, पण तोपर्यंत उन्हाळा हा असतोच. पण यंदा ह्यावर्षी बेळगावला पूर्वी ते गरिबांचे महाबळेश्वर म्हणायचे, पण आता त्याच्यातलं काहीही राहिलेलं नाहीये. एक चतुर्दश 40 डिग्री पर्यंत टेम्परेचर झालेलं आहे. तर गरोदर महिलांना म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यापर्यंत जेव्हा वांती होत असते, नुकतं गर्भ राहिलेला असतो, अशा स्त्रियांना जरा जास्त त्रास होतो. म्हणजे त्यांना एकतर अन्न जात नाही, त्यांना मॉर्निंग सिकनेस असतो, डोहाळे जे म्हणतो आपण ते लागलेले असतात, आणि त्यामध्ये कशाचे वास सहन होत नाहीत, काही खावंसारखं वाटत नाही, आणि अंगातील पाण्याचा अंश कमी होत जातो, आणि त्यांना शेवटी आम्हाला ऍडमिट करून सलाईन लावावं लागतंय. म्हणजे इतकी परिस्थिती होते, असं कधीही होत नव्हतं. काही खाल्लं तरी उलटी होऊन जायचं, आणि ते उन्हाळ्यामुळे जास्त प्रमाण दिसायला लागले. तर आम्ही जास्त करून त्यांना सांगतो नारळाचं पाणी प्या, दिवसातून 3-4 बाटल्या पाणी प्या, साधं उकळून गार केलेलं पाणी प्या, फळं खा, 3 वेळा फळं खा, आणि जेवणामध्ये जर तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये भाकरी भाजी हे जर जात नसेल तर दही भात जास्त करून खावा, आणि त्याच्याबरोबर ताक, दही, दूध असं थंड प्रमाणात घ्यावं, केळीचं शिकरण घ्यावं थंड. गरम कुठलेही पदार्थ जास्त खाऊ नव्हे, त्यातल्या त्यात मसाला पदार्थ म्हणजे जर तेलकट, आंबट, तिखट हे पण उन्हाळ्यामध्ये पचत नाही, त्यांनी पण उलट्या होतात. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये गरोदर बाईला फारच त्रास असतो. एक तर काय होतं, रक्तामधल्या त्यांच्या लाल पेशी वाढत नाही त्यावेळेला, आणि एकदा त्यांना भूक लागली तरी सुद्धा जेवण जात नाही, जेवण गेलं तरी पोटात टिकत नाही, अशा सगळ्या अशी सगळी लक्षणं गरोदर स्त्रीला सुरू होतात, आणि त्यामुळे त्यांना फारच घरातल्यांना सगळ्यांना काळजी वाटते. तर आम्ही नेहमी सांगतो की थोडस आवळ्याची सुपारी वगैरे खा, किंवा आवळा खिसून तो शिजवून त्याच्यात थोडं मीठ गुळ वगैरे घालून असं ते म्हणजे ज्याला आपण मोरावळा म्हणतो तो सकाळी उठल्याबरोबर खा, मध पाणी घ्या जरा, अशाने काय होईल जरा डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होईल आणि उष्णता थोडी कमी होईल. आणि ह्या ह्याच्यामध्ये जास्त करून मूत्रविसर्जनला पण गरोदर स्त्रियांना खूप त्रास होतो. उष्णता भासते, आग होते लघवी करताना, थांबून लघवी होते, म्हणजे एक एकदा काय होतं लघवीचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये पण जंतूंचा प्रभाव होऊन पसेल्स वाढवून एक प्रकारचे इन्फेक्शन होतं, त्यांना जंतू संसर्ग होतो आणि तो पण त्रास होऊ शकतो. मग ह्यासाठी आम्ही गरोदर ह्या स्त्रियांना पहिल्या ह्याला की तुम्ही सुती कपडे वापरा, धुतलेले स्वच्छ शक्यतो पांढरे सुती कपडे वापरा, आतले कपडे सुद्धा कॉटनचे सुती वापरा, पाणी भरपूर प्या, 2-2 तासांनी वेळेवर काहीतरी थोडं थोडं खा, एकदम खायला जर गेलं नाही तर थोडं खा, आणि त्याच्यामध्ये थंड पदार्थ हे जास्त असू दे. मग थंड पदार्थात काय तर कलिंगड, तुम्हाला टरबूज आपण म्हणतो ते, नंतर द्राक्ष आणि मोसंब संत्रीचा रस किंवा फोडी, त्याच्या लिंबाचं सरबत, ताक किंवा सोलकढी, आणि खेड्यामध्ये रागीचं पण हे करतात आंबील म्हणतात त्याला, म्हणजे थोडस रागीचं पीठ पिठात पाण्यात कालवून ते शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक कांदा हा थंड असतो फार, कांदा अतिशय चांगला खाल्लेला, बारीक कांदा चिरून घालायचा आणि त्याच्यात आग घालून मीठ घालून ती आंबील करून दिवसातून 2 प्यायली तर ती पौष्टिक पण आहे, पोट पण भरतं, आणखीन उलट्या पण पुष्कळशा कमी होतात त्यांनी, आणि थंड पण आहे म्हणजे उन्हाळ्याचा त्याच्यावर परिणाम पण होत नाही. यासाठी हे मार्च एप्रिल मे 3 महिने तरी काळजी गरोदर स्त्रियांनी 3 पहिल्या 3-या महिन्यात घेतलीच पाहिजे. त्याच्यानंतर 3 ते 6 महिने 7 महिन्यामध्ये जरा जरा त्यांना खाणं जायला लागतं, पण अशा वेळी सुद्धा त्यांना अंगाचा दाह होणे, घाम भरपूर येणे, थोडस चाललं की थकल्यासारखं होणं, नंतर थोडस जरी जेवण केलं तरी पोट भरून जाणं, अशी बरीचशी लक्षणं उन्हाळ्यामध्ये गरोदर स्त्रीच्या दिसून येतात. तर अशा वेळी आम्ही त्यांना काय सांगतो, पहिल्या ह्याला सांगितलं तसंच की पेय जास्त घ्या, म्हणजे द्रव पदार्थ जास्त घ्या, त्याच्याबरोबर पाणी पण भरपूर घ्या, आणि पाण्याच्या बरोबर आता सुदैवा कंपनीने बेळगावला भाजीपाला चांगला मिळतो, तर संध्याकाळच्या वेळी अशा भाज्यांचं सूप करून घ्या. पातळ कुठल्याही भाज्या, म्हणजे पालक असू दे, गाजर असू दे, कणसाचे दाणे असू दे, फ्लावर, बटाटा, बीटरूट, याचं सगळं कुकरमध्ये शिजवून ते मिक्सरमध्ये काढून थंड पाणी घालून त्याच्यात असं सूप सारखं करून घेतलं तरी पण ते चांगलं असतं पाचक आणि दीपन व्हायला, म्हणजे त्रास कमी होतो आणि पोट भरलं जातं त्याने आणि व्हिटॅमिन्स पण मिळतात निसर्गत. आणि त्याच्याबरोबरच लिंबाचं सरबत, नारळाचं पाणी, सोलकढी, नंतर केळं दूध वगैरे, नंतर त्याच्याबरोबर द्राक्ष, मोसंबी, संत्री, डाळिंब, डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस, नंतर सफरचंद वगैरे असं साधारण सहसा खायला सांगतो. पण काय होतंय, साधारण खालच्या लो क्लासला हे सगळं परवडत नाही हो. वाटतंय खरं त्यांना सगळं मिळायला पाहिजे ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की. तर त्यासाठी किती जणांना ऍडमिट करावं लागतंय, मग सलाईन देतो आम्ही, त्याच्यातून पाणी भरपूर देतो, पातळ आहार देतो, नंतर उलटी म्हणा किंवा काही त्यांना उष्णता असेल त्या कमी व्हायच्या गोळ्या औषधं देतो, बी कॉम्प्लेक्सच्या वगैरे गोळ्या देतो, व्हिटॅमिन सी देतो, त्यांनी पुष्कळशी उष्णता आणि हे कमी होते. तर अशा प्रकारे त्यांना थोडीफार काळजी घ्यायला सांगतो आणि दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला सांगतो. कोमट पाण्याने करा, गरम पाण्याने करू नका, शक्य झालं तर थंड पाण्याने ज्यांना सोसत असेल तरी त्यांनी करावी. थंड पाण्याने सुती सैल कपडे घालावे, शक्यतो असे गडद रंगाचे न घालता फिक्या रंगाचे कपडे घालावे आणि बाहेर जाताना डोक्याला काहीतरी बांधून घ्यावं, डोळ्यावर चष्मा घालावा, दाखवायला गेले कुठे आणि कुठं गेले. कारण काय असतं, साधारण या उन्हाळ्याच्या महिन्यातच कार्य वगैरे जास्त असतात, वास्तुशांती म्हणा, मुंजी म्हणा, लग्न म्हणा, कुणाचा वाढदिवस, कुणाचा आणखीन काय, तर अशा वेळी कुटुंबातल्या लोकांना म्हणजे जवळचं असलं तर जावंच लागतं ना. तर बाहेरच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मग त्यांना ते ओल्या कपड्याच्या घड्या जवळ ठेवायला सांगतो आम्ही, म्हणजे तोंड हात पुसायला त्यांनी थंडपणा वाटतो, असं ज्याला कोल्ड कॉम्प्रेस आम्ही म्हणतो ते, तर ते ठेवून घेता येतं. मग पाणी भरपूर प्यायला येतं आणि बाहेर जाताना कपड्यांनी वस्त्र पांढरं किंवा रुमाल त्यांनी डोकं कव्हर करायचं, डोळे कव्हर करायचे, हात वगैरे लांब हाताचे कपडे घालायचे. म्हणजे काय होतं, उन्हाळ्यामध्ये ह्या बायकांना काही काही वेळ त्वचेला सुद्धा त्रास व्हायची शक्यता असते. म्हणजे घाम येऊन जर तुम्ही खाजवलं ना मग ते त्वचेवर रॅश येतात, एखादा चुकून डास चावला किंवा काहीतरी इन्सेक्ट बाईट झालं किंवा कपड्याची अशी काठ लागली, हे लागलं तरी सुद्धा त्वचेला त्याचे एक प्रकारचे खास सुटून त्याच्यावर फोड पुरळ अशी यायची शक्यता असते उन्हाळ्यामध्ये. आणि ह्याच्याबरोबरच मूत्रवाहिनीमध्ये पण दोष येऊ शकतो आणि मूत्र विसर्जन करताना पण दाह होऊ शकतो असं उन्हाळ्यामध्ये. ही अगदी सगळी कॉमन लक्षणं आहेत. तर ती अवॉइड करायला होईल तितका पातळ आहार, थंड पदार्थ, वावरणं कमी, बाहेर जाणं कमी, असं जर केलं तर गरोदर स्त्रियांनी, गर्भिणी स्त्रियांनी त्यांना पुष्कळसा आराम वाटेल माझ्या मते.
0: बरोबर ना, म्हणजे सुरुवातीचे 3 महिने आणि ते संपल्यानंतरचे 3 महिने,
1: 6 महिने, 7 महिन्यापर्यंत,
0: 7 महिन्यापर्यंत आपण बोललो. पण ज्या दिवसात असतात महिला त्यांनाही अतिशय त्रास होत असेल आणि त्यावेळचे तरी त्यांचे प्रॉब्लेम वेगळेच असतात,
1: अगदीच वेगळे असतात. कारण त्यांना 7 ते 9 महिन्यात एकतर गर्भाची वाढ अगदी म्हणजे झपाट्याने होत असते म्हणायला गेल तर, त्यावेळी शरीराचं वजनही साधारण 8-10 किलो वाढलेलं असते आईचं मातेचं, आणि कपडे कुठले अंगाला येत नसतात, नाहीतर आले तर चिकटून बसतात घामाने. अशासाठी एक असा नुसता जे नुसता एक पातळ असा एक झगा सारखा त्यांनी घालावा आणि पाणी भरपूर प्यावं, थंड हवेच्या ठिकाणी, थंड म्हणजे एक पंख्याच्या खाली किंवा जिथून झाडी आहे, ग्रीनरी आहे, वारा येतोय अशा ठिकाणी जास्त बसावं, आणि रात्री झोपताना वगैरे खाली फरशीवर एखादं पांघरून पातळ घालून तिथे झोपावं किंवा कॉटवरती गादी घालू नव्हे, गादीने आणि उष्णता वाढते आणि हल्लीच्या त्या ह्याच्या डनलॉप वगैरे तर त्यांनी फारच वाढते. तर साधं एक पातळ काहीतरी वस्त्र घालून त्याच्यावरती झोपावं आणि फेऱ्या घालाव्या आणि पाणी भरपूर प्यावं थंड. येता जाता पूर्ण दिवस भरल्यामुळे त्यांना पोटाचा भार एक सहन करावा लागतो आणि शरीराचा आपल्या भार, त्यासाठी काय सांभाळावं असं कळत नाही, म्हणून सैल कपडे घालणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर उठता बसताना सुद्धा थंड हवेच्या ठिकाणीच बसावं जरा शक्यतो, म्हणजे गॅस समोर जाऊ नव्हे किंवा जिथे उष्णता आहे, लाईट आहे सारखं. पण फॅन खाली किती बसणार, एसी किंवा फॅन, त्याच्यातून बाहेर आल्यावर उष्णता परत जाणं जाणवतेच आपल्याला, त्यामुळे थंड फरशीवर वगैरे झोपावं, थंड पाणी प्यावं. आम्ही सांगितलं तसं सोलकडी म्हणा किंवा रागीचं आपली आंबील म्हणा, ताक म्हणा. ताक मात्र जेवणानंतर रोज घ्यावं, त्याच्यात थोडं जिरं घालावं, हिंग घालावं, आलं घालावं. त्यांनी घातलं की दीपन पाचन चांगलं होतंय, उलट्याही होत नाही, आणि एक प्रकारचं की नी स्ट्युम्युलेशन म्हणजे त्यांना उत्साह हो, असा येतो थोडासा. ताक म्हणा, लिंबाचं सरबत म्हणा, संत्रा मोसंबाचा रस म्हणा, हा दिवसातून एकदा तरी घ्यावा, साधारण 7 ते 9 महिन्यामध्ये. जरी जेवण कमी जेवलं तरी हरकत नाही. आणि रोजच्या रोज दही भात खावा. पूर्वी काय पद्धत होती माहितीये का, आमच्या लहानपणी मार्च एप्रिल मे मध्ये आम्हाला सकाळी नाश्ता आई वडील देत नव्हते, तर काय द्यायचे, तांदळाची पेज द्यायची करून, कारण पेज ही थंड असते, ज्याला आटवल म्हणतात. पेज ती तांदूळ शिजवून चांगले पाणी भरपूर घालून त्याच्यावर लिंबाच्या लोणच्याची फोड, मेथकूट, पापड एखादा असला तर तेच 2 प्लेटी खायचं आणि बाहेर जायचं. त्यामुळे आमच्या प्रकृती चांगल्या राहायच्या उन्हाळ्यात सुद्धा, कारण पेज ही थंड असते, आटवले थंड, आणि एक प्रकारचं पोटात समाधान मिळते. तर गरोदर स्त्रीने 7व्या ते 9व्या महिन्यात दिवसातून एकदा तरी हा पेजेचा आहार घ्यावा, आटवलाचा. हा फार चांगला तांदूळ, अतिशय चांगला, तांदळावरचं धुतलेलं पाणी अतिशय चांगलं, ते तुम्ही शिजवलं की ते थंड होतंय आणि ते शरीराला अतिशय पोषक असतं, पाचक दीपन सगळं कार्य ते करतं. आणि भूक मंदावलेली असली तर ती भूक सुद्धा त्यांनी वाढते. तर त्यामुळे 2 वेळा त्यांनी घेतलं. आणि काय होतं, हे आटवल किंवा पेज खाल्ली ना तर पोट एक प्रकारचं जड होत नाही, त्यांना हलकं वाटतंय. बाकीचा आहार तुम्ही उन्हाळ्यात बघा, थोडासा तुम्ही 2 घास जास्त खाल्लं तर सुस्ती येते, पोट जड होत असं, आंबा म्हणा आमरस म्हणा. पण बरेच लोक ह्या वसंत ऋतूमध्ये आंब्यावर सुद्धा राहणार आहेत, पण आंबा ह्या सीझनमध्ये पचतो, त्याचा त्रास होत नाही, कारण वसंत ऋतूमध्येच आंबा येतो. चैत्राच्या पाडव्यापासून अक्षतृतीयेपर्यंत भरपूर आंबे खाऊन घ्यावे, म्हणजे आंब्याचा काही त्रास होत नाही, आंबे बलवर्धक आहे, पोषक आहे, पाचन कार्य होतं. पण त्याच्याबरोबर त्याच्यावर पाणी पिऊ नव्हे, त्याच्याबरोबर मसाल्याचे पदार्थ खाऊ नव्हेत, नुसता आंबा आणि आमरस तुम्ही खाल्ला तो शरीराला नक्की पोषक असतो. आणि त्याच्याबरोबर मग कलिंगड, द्राक्ष, टरबूज, मोसंब, डाळिंब आणि संत्र अशी फतरी खावीतच, रोज एक तरी फळ नक्की खावं. आणि दही सुद्धा घरात लावलेलं विरजण घुसळून त्याचं ताक करावं, म्हणजे रात्री विरजण लावून सकाळी ते दही लागल्यावर घुसळावं, सकाळी विरजण लावून ते रात्री हे करावं ताजं, म्हणजे ते बाधत नाही. कारण काय असतं, उन्हाळ्यामध्ये तुम्ही 4 तासाच्या वर गरम करून काही ठेवलं ना तर ते नासून जातं, खराब होतं. आणि ते लक्षात न येता जर तुम्ही घेतलं तर मग अतिसार म्हणजे भेदी, जुलाब, वांत्या, ताप हे सगळं सुरू होतं वांती व्हायचं. तर त्याची फार दक्षता गरोदरबाईंनी घेतली पाहिजे. एकदा जर का ते बाधलं तर खासकन तिचं वजन उतरतंय, बाळाची वाढ थांबते, अशक्तपणा येतो, मग बाईला सलाईनवर ठेवावं लागतं, म्हणजे इतके त्याचे दुष्परिणाम आहेत. तर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उन्हाळा हा अतिशय वैटेक वेळ, थंडी पावसाळा मनुष्य पेलवू शकतो, पण उन्हाळा नाही. सारखी तहान तहान, घशाला कोरड, डोळ्यांची आग होणे, कानामध्ये भगभगणं, पोटात भगभगणं, संडासच्या जागेला त्रास होणे किंवा मलावरोध होणे, उष्णतेमुळे मलावरोध होऊन 2 दिवसांनी एकदा संडास होणे आणि ते करताना सुद्धा त्रास होणे, अशा बरीच म्हणजे लक्षणं दिसून येऊ शकतात. जर तुम्ही जरा खाण्याच्या आहारात, आहार आणि विहारात थोडंसं जर दुर्लक्ष केलं तर ह्या गोष्टी होण्याचा संभव असतो.
0: बरोबर. म्हणजे गर्भवती महिलांनी घ्यायची पुरेपूर काळजी, तुम्ही सांगितलीत की उन्हाचा त्रास तर होतच असतो, तर त्यामध्ये आपण आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे याबद्दल सविस्तर आपण बोललो. पण नुकतीच डिलिव्हरी झालेली महिला एखादी असेल आणि त्यांना पण आता ह्या गर्मीचा खूप त्रास होत असेल, बाळाला सांभाळावं लागतंय, परत खाण्यापिण्याचे रिस्ट्रिक्शन आले कारण काही खाऊ शकत नाही, मग अशा वेळी त्यांनी काय करावं?
1: नाही, काय त्यांनी असं करावं की एकतर बाळंतीण घरी गेल्यावरती तिला तेल वगैरे मसाज करून संध्याकाळच्या वेळी अंघोळ घालावी, सकाळी घालूच नव्हे. आणि तिलाही पातळ वस्त्रामध्ये बाळाला गुंडाळावं, तिलाही पातळ कपडा द्यावा. आणि म्हणजे असं बाजला असला किंवा कॉट असली तरी त्याच्यावर एक पातळ असं आवरण घालावं, म्हणजे फार मऊ आणि पातळ असं घालावं जे अंगाला लागणार नाही, आणि तिथे तिला झोपायला द्यावं. आणि तिला आहार देताना सुद्धा अगदी ताजा आणि साधारण हलका आहार. हलका आहार म्हणजे काय, तर मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी, मऊ खिचडी, मी मगाशी म्हटलं तशी तांदळाची पेज, मग तुरीच्या डाळीचं पातळ वरण, त्याला तुपाची फोडणी घालून जरा जिरं आणि तिखट न घालता जिरं, हिंग, मोहरी अशी फोडणी घालून त्याला मीठ, तूप घालून ते पातळ भाताबरोबर द्यावं, तो पचायला खूप हलका असतो. मग एखाद दुसरा नाश्त्याच्या वेळी दुसरं काही गेलं तर ब्रेडचा स्लाइस तुपावर भाजून त्याला लोणी लावून फुटाणी किंवा ह्याची चटणी लसणीची चटणी चांगली गरोदरपणी, पण त्याचा उष्णता होऊ नव्हे म्हणून थोडी घालावी, त्याच्याबरोबर सुकं खोबरं ते भाजून ती करतात ती घालून तो एखादा स्लाइस खायला द्यावा. आणि गरोदर स्त्रीला गोड फळं द्यायला हरकत नाहीत, आंबट देऊ नव्हे म्हणजे बाळालाही बाधत नाही आईलाही बाधत नाही. आंबट आणि तेलकट आणि मसाले पदार्थ जास्त देऊ नव्हे. तसंच मुख्यत्वे करून सांगायचं म्हणजे शेक पाणी अजिबात देऊ नव्हे उन्हाळ्यात, 3 महिने तरी बिलकुल नाही, बाळालाही नाही, उदी पण देऊ नव्हे, शेक पण देऊ नव्हे, बाजल्याखाली बुटी आणि शेण्या पेटवून ते पण अजिबात देऊ नव्हे. फार अंधश्रद्धा आहे लोकांची की शेक घेतलं की कंबर दुखत नाही, पाय वळत नाही, ते अगदी चुकीचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित व्यायाम केला, नॉर्मल डिलिव्हरी झाली, व्यवस्थित आहार घेतला आणि बरोबर विश्रांती घेतली आणि मग हालचाली केल्या आणि पौष्टिक आहार घेतला तर कधी पण तुम्हाला शरीराच्या अवयवांचा स्नायूंचा कंबर दुखीचा वगैरे त्रास होणार नाही. बरं, ह्याच्याबरोबर पौष्टिक म्हणजे आता आपण खारीक देतो, मग खारीक जर उष्ण त्यांना वाटली तेव्हा तर खारकेची पावडर तुपावर भाजवावी आणि मग ती दुधातून द्यावी दुधामध्ये, किंवा मग खारकेची पावडर, बदामाची पावडर, काजूची पावडर असं सगळं जरा मिक्स करून ते दुधात मिक्स करून द्यावं. त्याच्यात थोडं केशर घालावं, केशर घातलं की मग हे शरीराला जरा पोषक असतं उन्हाळ्यामध्ये बाळंतिणीला, आणि त्यांनी दूध घ्यायला मदत होते कारण तिला आहार कमी घेऊन चालत नाही. बाळ काय होतं, 6 महिन्यापर्यंत आपण बाळाला निरंतर स्तनपान देतो आणि ते स्तनपान किनी पहिले 3 महिने डिमांड फीड म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे बाळ मागेल तेव्हा द्यावं लागतं 2-2 तासांनी आणि दोन्ही स्तनाचं द्यावं लागतं. मग अशा वेळी दूध असणं गरजेचं आहे, तर ते ताई आईला उन्हाळ्यात झेपलं पाहिजे. मग तिने दूध पिऊन झाल्यावर जरा गार पाण्याच्या पट्ट्या स्तनावर ठेवाव्या, म्हणजे स्तनाचे दाह किंवा ज्वलन किंवा मूल सारखं ते ओढतय म्हणून त्रास होणार नाही. ही पण काळजी घ्यावी, पातळ वस्त्र घालावी, पाणी भरपूर प्यावं आणि थंड जागेच्या ठिकाणी जरा घरात कुठल्या कोपऱ्यात थंड जास्त आहे तिथे जास्त बसावं म्हणजे असं. पण आंघोळ करताना मात्र गरम पाण्याचीच करावी, संध्याकाळच्या वेळी करावी शक्यतो असं बाळंतीण स्त्रीने. आणि बाकी तूप दूध भरपूर खायला हरकत नाही, तुपाने दुधाने काही उष्णता होत नाही त्याच्यावर. ताजं ताक दही पण चांगलं, पण गोड असावं, म्हणजे आंबट असू नव्हे, शिळं असू नव्हे. मुख्य ताजा आहार, सकस आणि ताजा आहार, हलका आहार, मोडलेल्या धान्याची उसळ वगैरे आठवत नाही 1-2 मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ, या कुठल्याही डाळीचं वरण फिकव आणि त्याची त्या डाळीला फोडणी देऊन ते भाताबरोबर घ्यावं. मग खिचडी करावी मसुरीच्या डाळीची, मुगाच्या डाळीची, मुगाला मोड आलून त्याच्यावरती लिंबू पिळून गाजर, मुळा, काकडी असं खिसून कोशिंबीर करून ती पण द्यावी, त्याच्यावर थोडं गोड दही द्यावं. अशी असं जर दिलं तर तिला उष्णतेचा त्रास जास्त होणार नाही म्हणजे बाळंतिणीला सुद्धा, कारण तिची परिस्थिती फारच गंभीर असते. सारखं मूल अंगावर पाजायला पाहिजे असतं, एकतर तिला डिलिव्हरी झाल्यामुळे तिचं म्हणजे योनी मार्ग किंवा मांड्या किंवा पाय हे फार दुखत असतात, त्या 4-5 दिवस वेदना लवकर कमी होत नाही, तर अशा वेळी तिला जपणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे
0: बरोबर, म्हणजे एकंदरीत पहिले 3 महिने, त्याच्यानंतर जे 3 महिने आणि जे दिवसात असतात त्या महिला यांचंही आपण डिटेलमध्ये सांगितलं, आणि ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्या महिलांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे त्याबद्दलही आपण बोललो. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपण एकंदरीतच सर्वांसाठी काय सल्ला देऊ?
1: सर्वांसाठी म्हणजे उन्हाळ्यापासून सावध राहा, उन्हामध्ये फिरू नका जास्त, नंतर शक्यतो पातळ आहार जास्त घ्या, सैल आणि सुती कपडे घाला आणि आनंदी राहा, म्हणजे आनंदी राहिल्यावरती सुद्धा उन्हाळ्याचा त्रास पुष्कळ कमी होतो. आणि सहलीला किंवा कार्याला बाहेर जायचं टाळा, जिथे लोक जास्त आहेत, जिथे आता जत्रा जास्त आहेत, जिथे लग्न कार्य आहे, जिथे लोकांची जास्त गर्दी आहे अशा ठिकाणी शक्यतो जाऊ नका, कारण तिथे चुकून जरी तुम्ही कुठला तरी थोडासा आहार घेतला तर तुम्हाला जुलाब आणि वांत्या व्हायची शक्यता असते, डिहायड्रेशन ज्याला म्हणतो की शरीरातला पाण्याचा अंश कमी व्हायची शक्यता असते, नंतर फार चाललात, फार उन्हात गेल तर पायाला भेगा पडायची शक्यता असते, डोळ्यांची

होतो कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी डॉक्टर हेमलता शेटे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रोगनिदान, काही श्री BMK कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि KLE आयुर्वेद हॉस्पिटल इथे काम करत आहे. आजचा विषय स्किन केअर इन आयुर्वेदा. त्वचा ही माणसाच्या शरीराचं एक महत्वपूर्ण अवयव आहे आणि शरीर रचनेत पंचेंद्रिय पैकी एक आहे. त्वचा प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर प्रभाव सोडण्यात सक्षम असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर व आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुंदर, तेजस्वी आणि ओजस्वी त्वचा प्रत्येकाला आवडते. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व्यक्तीला स्वतःच सौंदर्य टिकवण्यासाठी त्वचेची निगा राखणे अत्यंत आवश्यक होऊन बसलेला आहे. याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विशेषतः महिला आकर्षक एवं सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर विशेष ध्यान देताना दिसतात. आजकालच्या जीवनात धावपळीचा आणि प्रदूषित वातावरणाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण अशा त्वचेवर विपरीत होताना दिसून येतो. विशेषतः तो चेहऱ्यांवर होताना दिसून येतो. बाहेरील वातावरण, ऊन, धूळ, गर्मी इत्यादीचा दुष्परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यांवरील त्वचेवर दिसून येतो. त्यात आजकालच्या जीवनशैली आणि तणाव याचाही दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतो. चला तर मग आज आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखावी आणि त्यासाठी आयुर्वेद कशा पद्धतीने आपली मदत करतो यावर बोलूया. आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा मानवी जीवन संपूर्णपणे निरोगी आणि स्वास्थ ठेवणे हा आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्रात जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर भर दिले जात. आयुष्य आणि आरोग्य हे आयुर्वेदाचे प्रमुख दोन उद्दिष्ट आहे. आज भारतीय जनमानसामध्ये आणि विदेशी जनमानसामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याकडे ओढ दिसता. पाश्चात्य जीवनशैलीपेक्षा भारतीय जीवनशैली स्वीकारून नैसर्गिक रूप स्वरूपात निर्माण झालेले वस्तू वापरण्याकडे भारतीयांचं कळ वाढत असताना दिसतोय. आयुर्वेदमध्ये स्किन केअर साठी नैसर्गिक औषधींचा उपयोग केला जातो. त्यात कुठलाही रासायनिक पदार्थ वापरण्यात येत नाही, त्यामुळे त्याची कुठलीही किंवा कमी साइड इफेक्ट दिसू येतात. त्यात अत्यंत सुरक्षित एवं परिणामकारक असे उपाय केले जातात. आयुर्वेद अनुसार मानवी प्रकृती आणि स्वास्थ्य या तीन दोषांवर अवलंबून असतात. त्वचेवर सुद्धा या तीन दोषांचा प्रमुख प्रमाणे प्रभाव दिसून येतो. ते दोष आहेत वात, पित्त आणि कफ. ज्या माणसामध्ये वात दोष प्रभावी असतो त्याची त्वचा अत्यंत कोरडी, रफ असते. अशा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत असतात आणि वात दोष म्हणून त्वचेचे मॉइश्चर लेवल सुद्धा स्थिर नसते. तसेच पित्त दोष प्रभावी असलेल्या माणसाची त्वचा ही अत्यंत तेलकट आणि संवेदनशील असते. असा त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. कफ दोष असलेले माणसाची त्वचा ही स्निग्ध आणि निस्तेज असते, म्हणजे डल असते. अशा प्रकारची त्वचाची निगा आणि आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पद्धती अवलंबावी लागते. वेगवेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या दोषानुसार त्वचेची निगा कशा पद्धतीने राखावी जावी

याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. नंबर एक, जर तुमची त्वचा अत्यंत कोरडी आणि रफ असेल व सुरकुत्या पडल्या असतील तर तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरायला पाहिजे. तसे मार्केटमध्ये खूप मॉइश्चरायझर अवेलेबल आहे, पण घरगुती जर तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून काही वापरायची इच्छा असेल तर सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोणी, साई, एलोवेरा हे वापरू शकताय. मॉइश्चरायझर व्यतिरिक्त अशा स्किनच्या व्यक्तीने अभ्यंग, ज्याला आपण मसाज म्हणतो, फेशियल मसाज केल्याल कधीही प्रभाविक ठरेल. तर फेशियल मसाज किंवा अभ्यंगासाठी तुम्ही तिल तेल, बदाम तेल, कुमकुमादी तेल इत्यादी वापरू शकता. जर आपली त्वचा ही तेलकट आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर सूर्यकिरणांचा अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी हा अशा त्वचेचे व्यक्तीनं त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा सतत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच गुलाब तेल, खोबरेल तेल पासून तुम्ही अभ्यंग करू शकताय. अशी त्वचा असलेल्या त्वचेची स्वस्थता राखली पाहिजे त्यासाठी साबण योजी रोज वॉटर किंवा मध कद किंवा एलोवेरा मध्ये चंदन किंवा नीम पावडर मिसळून चेहरा धुता येतो. ज्यांची त्वचा स्निग्ध आणि निस्तेज असती अशा व्यक्तींनी रेग्युलरली एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ण्य द्रव्य न बनवलेलं फेस पॅक वापरले जावा. जर अभ्यंग करायचे असेल तर अशा व्यक्तीनं ग्रेप सीड किंवा जोजोबा ऑइलचा वापर करावा. अभ्यंगापेक्षा ह्या अशा व्यक्तीत फेस पॅक्स जास्त इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी वरवर आपल्याशी आपल्याला दिलेली आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज स्किन केअर घ्यावी लागते. ज्यांना अशी विशिष्ट माहिती हवी आहे त्यांनी कृपया करून केली आयुर्वेद हॉस्पिटल किंवा केली काहे श्री बी एम कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि स्किन केअर बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. शेवटी ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल किंवा टाइम नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थित बॅलन्स डाईट घेणे आणि नियमित 3 ते 4 चमचे जेवणात तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरा, दररोज 7 ते 8 तास शांतपणे रात्रीची झोप घेणे. चौथा, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यांचा उपयोग करू शकताय. पाचवा, आयुर्वेदातील रसायन औषधी जसं खदीर, गुडुची, महातिक्त, आमलकी रसायन ह्याचा तुम्ही सेवन नित्य प्राशन करू शकताय. शेवटी, ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थितपणे बॅलन्स डाईट घेणे, नियमित 3 ते 4 तूप चमचे तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरं, दररोज 7 ते 8 तास शांतपणे झोप घेणे. चौथं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करू शकताय. पाचवं, आयुर्वेदिक रसायन चं नित्य प्राशन करणे. ह्याच्यात तुम्ही खदीर, गुडचादी, महातिक्तक किंवा आमलकी रसायनचा प्रयोग करू शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन त्वचेच्या विषयी काही माहिती किंवा ट्रीटमेंट किंवा तुम्हाला कस्टमाइज स्किन केअर ची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटल केली आयुर्वेद हॉस्पिटल ला भेट देऊ शकताय. थँक्यू.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। मनीषाला तुम्ही ऐकत आहात। आज एक विशेष प्रोग्राम आपण ऐकतोय साहित्यिक आपल्या भेटीला, आणि ज्यामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक महादेव खोत यांना। त्यांचा संक्षिप्त परिचय मी तुम्हाला देते। प्राध्यापक महादेव खोत यांचा जन्म 30/6/1998 जांबोटी जवळील अत्यंत दुर्गम भागातील उच्चवडे येथे झालेला आहे। शालेय शिक्षण त्यांचं 7वीपर्यंत गावातच पूर्ण झालं, आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण किणे येथे झाले। आरपीडी महाविद्यालयात त्यांचं उच्च शिक्षण झालं, आणि राणी चेन्नम्मा विद्यापीठातून MA मराठी पदव्युत्तर ते झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांचा साहित्याचा प्रवास थोडासा ऐकून घेणार आहोत, आणखीन काय काय त्यांच्या आवडीनिवडी आहेत त्याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये होईल। सुरुवातीला स्वागत करूया त्यांचं। वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण तुमच्या साहित्याबद्दल आणि तुमचा एकंदरीत जीवन परिचय आपल्या श्रोत्यांना करून देणार आहोत। मी जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की अतिशय दुर्गम भागात तुमचा जन्म झाला, तिथं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण झालं, तर सुरुवातीपासून ऐकायला आवडेल की कसे होते ते दिवस आणि काय काय कशी सुरुवात झाली।
1: म्हणजे मॅम, माझं असं जन्म असा विशेष की नाही, आपण जर ऐकलं तर भारत स्वतंत्र 1947 झाला, आणि आज जवळजवळ 78 ते 79 वर्ष होत आली। आजपर्यंत माझ्या गावात अजूनही बस आली नाही, म्हणजे 47 ते 78 वर्ष झाली अजूनही गावात बस आली नाही। आणि आजही माझ्यासारखे अनेक विद्यार्थी की चालतच प्रवास, म्हणजे किमान 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास हा चालत प्रवास
0: रोजचा।
1: बापरे, मग त्याच्यातून अनेक अडीअडचणी, गावाला रस्ता नाही, अगदी ओबडधोबड रस्ता, त्याच्यातून ते प्रवास करत जातात। आणि मग शिकणारे एका वर्षी एखादाच विद्यार्थी तो शिकतो, आणि मग तो पुढे जातो, 10 पैकी 1-2 विद्यार्थी मग ते पुढे जातात। आणि विशेष म्हणजे माझ्या गावातल्या मुली शिकतच नाहीत, 7वीपर्यंतची शाळा संपली की त्यांचं शिक्षण तिथं थांबतं, आणि मग त्या कुठंतरी लग्न लावून द्यायचं, आणि मग त्यांचा प्रवास तिथं अडकून राहायचा। खास दुसरा माझ्यासारखा एक विद्यार्थी असेल की तो पुढं कष्टानं पुढे जातो, किंवा शिकण्याची जर जिद्द असेल त्याच्याकडं, तर तो पुढे जाण्याच्या एका क्षमतेने तो आता कुठंतरी चाललेला आहे पुढे। म्हणजे असे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आता ते हळूहळू आपल्या शहराच्या मार्गाने पुढे येत आहेत।
0: बापरे, म्हणजे अजूनही गावामध्ये बस येत नाही, म्हणजे खरंच आश्चर्याचीच गोष्ट झाली।
1: हो, म्हणजे गावात बस नाहीये, पण अनेक कॉरी असेल किंवा खडी मशीन माझ्या गावच्या आजूबाजूला आहेत, आणि त्याचाच परिणाम की काय माहित नाही, त्याचा आधार घेऊन बरीचशी लोक त्या दळणवळणाने तो प्रवास करत असतात, आणि मग त्या बसला कदाचित माणसं मिळत नसतील, आणि म्हणून ती बस येत नाहीये, असाही एक प्रश्न आपल्या गावात।
0: बरोबर, म्हणजे एकीकडे ही बाजू आहे आणि एकीकडे ही, अशा दोन बाजू आहेत, तर दोन्ही गोष्टींचा विचार हा करावाच लागतो। कारण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट जर जास्त वाढलेला असेल तर गव्हर्नमेंटला तेवढ्या सीट्स मिळणार नाहीत, आणि मग त्यांच्यासाठी ते खर्चिक असणार आहे। आणि एवढी कमी गावामध्ये बस न येणं म्हणजे अर्थातच लोकसंख्या देखील तेवढीच कमी असणार आहे, त्यामुळं हा सगळा भाग एक असेलच। पण तरी सुद्धा एवढ्या खडतर प्रवासातून तुमच्यासारखे विद्यार्थी समोर येतात आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात। पण जसं मुलींच्या बद्दल तुम्ही सांगितलं की त्यांचं शिक्षण हे तिथंच थांबलं जातं, कारण त्यांना एवढा प्रवास करून रोजचं जाणं येणं ते सगळं न जमण्यासारखं आहे बऱ्याचदा, आणि त्यामुळं ते त्यांचा बऱ्याच जणींचा प्रवास मला वाटतं थांबलाच असेल शिक्षणाचा,
1: आणि तो अजूनही थांबतोय।
0: मग तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्या गावातून तयार झाले असतील महादेव, तर तुम्ही असा काही प्रयत्न करत नाहीये का गावासाठी? मग
1: आता मॅम, मी ज्या वेळेला म्हणजे माझा प्रवास सुरू झाला आणि मला त्याची झळ बसली, त्यावेळेला मी गावात सांगितलं की माझ्या गावातील विद्यार्थी किणे नावाचं गाव आहे, तर त्या गावात येऊन शाळा शिकत असतात। तिथं एक शाळा आहे, त्या शाळेला सांगितलं की माझ्या गावच्या मुलींना याचा खूप त्रास होतो, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या शाळेची का होईना तर किमान दोन वेळा आपल्या गावामध्ये तुम्ही बस सोडावी, आणि तो प्रयत्न माझा यशस्वी झाला, आणि आता गावात किमान सकाळ संध्याकाळी बस येते, आणि आता मुली शिकत आहेत। म्हणजे मागच्या वर्षीपासून किंवा 1-2-3 वर्ष झाली मी ज्या वेळेला डिग्रीला आलो त्यावेळेपासून मुली आता शिकत आहेत, त्या 10वी 12वी पर्यंत आता किमान शिकत आहेत, असा प्रवास त्यांचा सुरू आहे।
0: अरे वा, म्हणजे तुम्ही एक चांगला प्रयत्न केलात मग गावासाठी। मग तुमचं शिक्षण किणे मध्ये पूर्ण झालं?
1: हो मॅम, म्हणजे गावात 7वीपर्यंतची शाळा होती, 7वीपर्यंत नंतर मग गाव सोडून किणे या ठिकाणी यावं लागतं आम्हाला, कारण तिथं 10वीपर्यंतची शाळा, आणि मग 10वीपर्यंत शिकत असताना माझे आई वडील शेतकरी आहेत, त्यामुळे घरात कोणी शिकलेलं नव्हतं, आणि मग 10वीचा प्रवास होता, आणि मग म्हटलं की शाळा शिकून काय करणार, गावातले बरेच विद्यार्थी असेच आहेत की न शिकणारेच आहेत, आणि आमच्याकडची शेती आहे ती पाण्याची शेती आहे, तू शेती कर असं म्हणत होते। पण नाही, जगण्या शिकण्यासाठी किंवा आपण शिकून चांगली शेती सुद्धा करू शकतो हे मी आई वडिलांना पहिल्यांदा पटवून दिलं. आणि मग माझा प्रवास 8वी पासून सुरू झाला आणि मग शाळेत आलो, एक वेगळं वातावरण निर्माण झालं की शिक्षण म्हणजे काय असतं हे खऱ्या अर्थानं मला समजू लागलं. आणि मग वाचनाची आवड निर्माण झाली आणि अशा रीतीनं मी 10वीचा टप्पा पार केला.
0: बर, आणि मग पुढचं शिक्षण?
1: आणि मग पुढचं शिक्षण काय, तर परत तोच प्रश्न घरात की 10वी नंतर आता पुढे काय करायचं,
0: होय ना,
1: असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग मी माझ्या शिक्षकांना भेटलो आणि मी सांगितलं सर मला पुढे शिकायचं आहे, पण माझ्या घरचे म्हणतात की नको आता 10वी झालं बस. पण ही बाब ज्या वेळेला शिक्षकांना समजली आणि मग शिक्षकांनी सांगितलं घरी येऊन आणि तू हुशार आहे शिकू दे, आणि मग त्याने एका मला महाविद्यालयाचं नाव सांगितलं की RPD महाविद्यालयात तू शिकू दे. किंवा आणखीन एक गंमत म्हणजे ज्या वेळेला मराठीचा पेपर होता मॅडम, त्यावेळेला मला 125 मार्काचा पेपर होता, 124 गुण मिळालेले. आणि मग मला शिक्षकांनी सांगितलं की तू कला शाखा निवड, म्हणजे तुला सोपंही जाईल आणि त्याच्यातून तुला अभ्यासही करता येईल. आणि मग मी कला शाखेला RPD महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मग तिथून माझा तो प्रवास सुरू झाला. आणि मग तिथून वाचनाची आवड, म्हणजे कला शाखेतून पुढे काय करता येईल, कसं होता येईल, किंवा जे काही अधिकारी आहेत ते डोळ्यासमोर तरळू लागले, म्हणजे अनेक खेड्यापाड्यातले अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, मग आपण का होऊ शकत नाही अशी स्वप्न माझ्या डोळ्यात रंगू लागलो. आणि मग मी तो प्रवास 11वी पासून ते डिग्री पर्यंतचा प्रवास मी RPD महाविद्यालयात सुरू केला.
0: अच्छा, म्हणजे डिग्री RPD महाविद्यालयामध्ये कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षण राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन. बर, आणि आता तुम्ही प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. कुठल्या कॉलेजमध्ये?
1: गंमत अशी सांगायची की मी ज्या महाविद्यालयात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी घाबरत होतो आता त्याच महाविद्यालयात मी प्राध्यापक आहे मराठीत.
0: अरे वा.
1: म्हणजे मी ज्या वेळेला 2019 सालला माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयात आणि 2021 ला मी पदव्युत्तर झालो, म्हणजे मराठी MA घेऊन, अगदी 6 महिने सुद्धा मी बाहेर पडलो नव्हतो. म्हणजे कोविडचा तो काळ होता आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की नोकऱ्या आपल्या जात आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातून एक चांगली बाब घडली की मला नोकरी मिळाली कोविडच्या दरम्यान, कारण मी डिग्री संपवली आणि MA ऍडमिशन घेतलं आणि त्याच 6 महिन्याच्या कालावधीत मराठीची एक जागा भरून घेण्यात होती आणि जवळजवळ 45 नोंदणी किंवा 45 कॅन्डिडेट तिथं सहभागी होते इंटरव्ह्यू साठी. आणि मला वाटलं की बघू आपण कसा असतो इंटरव्ह्यू, यासाठी मी फक्त गेलेलो. आणि तिथं बसलेले जे काही शिक्षक असतील किंवा इंटरव्ह्यू घेणारे जे काही लोक होते त्यांनी माझा जो काय आवाज किंवा मला एका पसायदाना, म्हणजे तू काय शिकवणार म्हटलं, तर मी पसायदान सांगितलं त्यांना, पसायदानावरती मी शिकू शकतो म्हटलं. आणि मग ते सुरू केलं तर त्यांनी म्हटलं तू इतका ज्ञानेश्वरांचा कठीण हे पसायदान आहे त्याचं तू इतकं सुंदर विश्लेषण करू शकतो, तर बाकीचं काय नाही जमत, तुला आरामच जमू शकतो. आणि मग मी माझं MA पूर्ण व्हायच्या अगोदरच नोकरीला तिथं रुजू झालो.
0: अरे वा, छान. तुम्ही म्हटल्यासारखं म्हणजे कोरोना काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्याच आहेत, पण तुम्हाला तो म्हणजे वेगळा अनुभव आला की तुम्हाला त्या दरम्यानच नोकरी भेटली. मग कसं वाटलं महादेव की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकायला गेलो होतो किंवा जसं तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा पाऊल ठेवणं तेही थोडंसं भीतीदायक होतं तुमच्यासाठी अनुभव, आणि त्याच कॉलेजमध्ये आता प्रोफेसर म्हणून लागणं, काम करणं, कसा होता अनुभव?
1: अनुभव सांगायचं म्हणजे मला अजूनही इतकं भारी वाटतं की माझे जे शिक्षक मला शिकवले त्या शिक्षकांसोबत बसताना बोलताना मला अजूनही थोडीशी भीती वाटते, अरे या शिक्षकांकडून मी शिकलोय आणि त्यांच्या बरोबरीने कसं बसायचं. सुरुवातीला तर 1 महिना शिक्षकाने अक्षरशः माझा हात धरून बसवले, अरे तू विद्यार्थी नाहीस, तू आता आमच्या बरोबरीचा शिक्षक
0: आहेस, बरोबर,
1: आणि त्यामुळे तू इथं बस घाबरू नकोस किंवा तू आमच्या बरोबरीने बोलत चल. पण अजूनही कुठेतरी मनात एक खंत आहे की नाही ते माझे शिक्षक आहेत आणि त्यांच्याशी कसं बोलायचं किंवा कशा पद्धतीनं बसायचं याची भीती अजूनही माझ्या मनात आहे. आणि बरेच शिक्षक माझ्या बाबतीत की सांगत असतात की माझाच विद्यार्थी माझ्या जवळ शिकतोय याचं प्रतिभावंत उदाहरण आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आत्ताच्या जे काय आहेत त्या विद्यार्थ्यांना बरेचसे शिक्षक सांगतात की बघा माझा विद्यार्थी इथं येऊ शकतो तर तुम्ही काय येऊ शकत नाही, तर ते एक उदाहरण म्हणून माझ्याकडे बघतात. त्यावेळेला मला खूप भारी वाटतं की हा माझ्यामुळे का असे ना की एक उदाहरण आपल्याला माझेच शिक्षक देत असतात.
0: होय ना, नक्कीच. म्हणजे स्वतःचं उदाहरण म्हणून सांगत असताना बाकीच्या विद्यार्थ्यांसमोर तुलाही खूप अभिमान वाटत असेल त्या गोष्टीचा.
1: हो, म्हणजे सांगायचं म्हणजे काय तर ज्या बाकड्यावरती मी बसलो होतो, ज्या बाकड्यावर बसून शिकलो होतो आणि तिथून सरळ मग मी वरती आलो, ह्या सगळ्या आठवणी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. आणि म्हणजे उदाहरणच सांगायचं, मी इथंच बसून सरांचा मार खाल्ला होता आणि आज त्याच विद्यार्थ्यांना मी समजून सांगतोय की शिक्षण का घेतलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण शिकलो पाहिजे. अशी बरीचशी उदाहरणं किंवा तिथं बसलेल्या त्या उजळण्या मी मुलांना सांगत असतो किंवा माझ्या आठवणी तिथल्या सांगत असतो. आणि मुलांना सुद्धा वाटतं की सर इथून इथं येऊ शकतात तर मी का जाऊ शकत नाही.
0: बरोबर,
1: अशा पद्धतीनं मी बऱ्याचशा माझ्या आठवणी त्यांना तिथं सांगत असतो.
0: मग मला सांगा की म्हणजे स्वतः विद्यार्थी म्हणून तिथं शिकणं आणि मग आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणं, मग असा काही फरक जाणवतो का की आपण शिकत असताना काहीतरी वेगळं होतं आणि आता आपण स्वतः शिकवत असताना समोरचे विद्यार्थी काहीतरी वेगळे आहेत, असा डिफरन्स?
1: हो नक्कीच. म्हणजे विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला मी तिथं शिकत होतो त्यावेळेला इतकं दडपण नव्हतं. चला इतर जण शिकतात ना मग आपण सुद्धा शिकायचं किंवा आपण शिक्षक सांगतात ते करायचं असं होतं. पण प्रत्यक्षात आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेला खूप मोठा फरक असतो. कारण आपण एखाद्या विद्यार्थ्याकडं किंवा आपण एखाद्या विद्यार्थ्याकडं बघत असतो किंवा त्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन त्यांना कितपत समजतं, काय त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना कोणतं खाद्य पुरवलं पाहिजे की जेणेकरून त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल, हे एक दडपण आपल्या मनावरती असतं. आणि एखादा पाठ किंवा एखादी कविता जर शिकवायची असेल तर त्याच्या पाठीमागचा जो काही अभ्यास आहे तो पहिल्यांदा आपण केला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट उजळणीशिवाय होत नसते.
0: नक्कीच.
1: आणि ती उजळणी करूनच आपण वर्गात गेलं पाहिजे. कारण एक असं असतं की म्हणजे कुठल्याही गोष्टीची एक आपल्याला माहिती असावी आणि त्या माहितीचं विश्लेषण करत असताना आपण ते विद्यार्थ्यांना पूर्णपणे केलं पाहिजे, तरच ते विद्यार्थ्यांना आपण व्यवस्थितरित्या घेऊन जाऊ शकतो किंवा तो उपक्रम आपण राबवू शकतो.
0: होय ना. अगदी. म्हणजे मला सांगा की म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्याशा गावातून इथपर्यंत पोहोचला, पुढे आला, म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण इथं शिकवत असताना इथले विद्यार्थी जे आहेत ते शहरी भागातले असतील किंवा थोडेफार असतीलही ग्रामीण भागातले, मग त्या विद्यार्थ्यांना समजावत असताना किंवा तो असा फरक तुम्हाला असा जाणवतो का काहीतरी?
1: हो नक्कीच. म्हणजे मी सुरुवातीला ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला म्हणजे मला भाषेचा मोठा प्रॉब्लेम होत होता. आणि प्रॉब्लेम हा शब्द सुद्धा मी इंग्लिश मधला वापरला. तर गावाकडची भाषा आणि शहरातली भाषा, म्हणजे बेळगाव पासून माझं गाव जवळजवळ 15-1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, म्हणजे तितका फारसा भाषेतला महत्व फरक जाणवत नाही. पण किंचित का असेना ती गावाकडची बोलीभाषा आपल्या मनावरती रुळली जाते किंवा ती जिभेवरती रुळली जाते, त्यामुळे किंचित एखादा शब्द बाहेर पडेल की काय त्याची भीती सुरुवातीला मला होती. आणि मग त्यामुळे मी विद्यार्थ्यांच्या समोर म्हणजे 1-2 विद्यार्थी नाही तर तब्बल 80-90 विद्यार्थी माझ्या समोर असायचे आणि एखाद दुसरा गावाकडचा शब्द निघाला तर हास्य निर्माण होईल ह्याची एक भीती वाटायची. आणि गमती गमतीनं माझ्या सुरुवातीला माझ्या तासाला तसं व्हायचं सुद्धा की गावाकडचे शब्द यायचे आणि मग शहरातल्या मुलांना ते शब्द समजायचे नसायचे. म्हणजे उदाहरणात सांगायचं तर काय तर गावाकडं बोलीभाषेला अर्ध्या दिवसाला अर्धा पारोग हा शब्द वापरला जातो. मग बऱ्याचशा मुलांना सर पारोग म्हणजे काय असा शब्द शहरातल्या मुलांना पडायचा. तर मी त्यांना सांगायचो तुम्ही जर गावाकडे गेला तुम्ही ज्या अर्ध्या दिवसाला तुम्ही अर्धा दिवस म्हणतात ते गावाकडे अर्धा पारोग म्हणतात असं सांगितलं. आणि मग बोलीभाषा आणि प्रमाण भाषेचं महत्व त्यांना समजून दिलं आणि मग प्रमाण भाषा कशी असते किंवा प्रमाण भाषा सर्वसामान्य लोकांना समजते पण बोलीभाषा ही समजत नसते काही जणांना, आणि याच्या मधला जो काही दुवा आहे तो मी त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
0: पण महादेव मला वाटतंय की तेवढा अभ्यास आपल्याकडेही हवा की तो जो म्हणजे फरक आहे तो आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकू की नेमकं काय आहे त्याच्या पाठीमागचं रहस्य. म्हणजे खूप अभ्यासू आहात, तुमची अभ्यासू वृत्ती आहे तुमची असं तुमच्या बोलण्यातून लक्षात येतं. थोडस साहित्याकडे वळूया महादेव, की साहित्याचा जो तुमचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला, अनेक कविता तुम्ही लिहिल्या, कथाही तुमच्या प्रकाशित झालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: ज्या वेळेला मी महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून होतो त्यावेळेला म्हणजे 12वी संपली नुकतीच आणि मग मी डिग्रीला प्रवास केला, त्यावेळेला मला डॉक्टर शोभा नाईक मॅडम आणि डॉक्टर संध्या देशपांडे या शिक्षिका म्हणून लाभल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की वाचनाचं आवड कशी आपल्यात निर्माण केली पाहिजे किंवा पुस्तकं कशी वाचली पाहिजे किंवा एखादी कथा कशी समजून घेतली पाहिजे याच्याबद्दलचं बरंचसं ज्ञान त्यांनी मला दिलं. आणि मग माझ्यात एक वाचनाची आवड निर्माण झाली आणि मग मी पुस्तकं वाचायला घेतली की तो लेखक कोणत्या पद्धतीने लिहितो, कोणत्या शैलीत लिहितो किंवा त्याची भाषा शैली काय आहे किंवा त्याचं काय साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे की काल्पनिक साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे की दलित साहित्य आहे, असे सगळे मी मराठीतले साहित्य प्रकार वाचत गेलो. आणि मला वाटू लागलं की नाही, आपल्याकडचं जे काही साहित्य आहे, माझ्या भागात जे काही रुचतं, माझ्या भागात जे काही पिकतं, ते सुद्धा समाजानं वाचलं पाहिजे. आणि ते सुद्धा समाजाला कळलं पाहिजे की बाबा आपल्या भागात काय आहे किंवा आपल्या भागात कशी माणसं राहतात असं वाटू लागलं. आणि मग मी सुरुवातीला एक कथा लिहिली की माझा बाप नावाची, आणि मग त्यामध्ये काय लिहिलं की संपूर्ण माझ्या गावचं वर्णन, म्हणजे शेतकरी कसा राहतो, तिथल्या शेतकऱ्यांची घरं कशी आहेत, सारवलेल्या घराच्या जमिनी कशा असतात, आणि त्याच्यानंतर भरमसाठ माझ्या गावाकडे भरपूर पाऊस पडतो, आणि मग कौलारू घरं असतात, झोपते वेळे एखादा थेंब यायचा आणि आपल्या तोंडावरती पडायचा, हे सगळं मला ते आठवू लागलं. आणि मग मी ते शब्दात मांडत गेलो आणि मग ती एक कथा छानशी सुरू झाली बाप नावाची. आणि बापाचा प्रवास कसा असतो, सकाळी पहाटे उठल्यापासून ते संध्याकाळ दिवस मावळेपर्यंतचा जो काही प्रवास असतो अतिशय खडतर, तो आम्ही अगदी माझ्या डोळ्यांनीच बघितला होता. म्हणजे उदाहरणच सांगायचं तर वारकऱ्याचा एखादा नेम चुकेल वारीला जायचा, पण बापाचा नेम कधीच चुकत नाही शेताला जायचा, अशा पद्धतीनं तो प्रवास बापाचा बघितला होता. आणि मग त्याचे कष्ट कसे असतात ते लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला. आणि मग मी माझ्या शिक्षकांना दाखवलं, त्यावेळेला म्हटलं अरे भयंकर आहे की इतकं सुंदर साहित्य तुझ्याकडून निर्माण होऊ शकतं, मग तू लिहित का नाहीस, तू लिहून काढे. आणि मग तिथून माझा तो पहिला लिखाणाचा प्रवास सुरू झाला आणि मग हळूहळू आतापर्यंत अजून सुरूच आहे.
0: छान. आणि कुठली अशी एखादी कथा किंवा एखादी कविता स्पेशली जी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सांगू शकू?
1: आणखीन एक कथा म्हणजे वेडी अख्खा नावाची एक कथा. म्हणजे असाच एक प्रसंग होता, मी गावात ज्या वेळेला मी लहान होतो तर माझ्या गावातली एक स्त्री, अतिशय लहानपणीच तिचं लग्न झालं, म्हणजे मला हे माझ्या आईनं सांगितलं होतं की वेडी अक्का हिला का म्हणतात. तर मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला त्या वेड्याकाचं भय किंवा भीती अजूनही आपल्या मनावरती का आहे. तर लहानपणी त्या बाईचं लग्न झालं आणि मग तिचं नाव गोधा अक्का होतं, आणि मग तिचं लहानपणी लग्न झालं आणि मग घरात तिला सासरी गेल्यानंतर तिला इतका त्रास देऊ लागले की नवरा किंवा तिचे सासू सासरे, आणि मग अक्षरशः तिला घरातून बाहेर काढलं. आणि मग ती माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर घरच्यांना सुद्धा वाटू लागलं की ह्या मुलीची चूक आहे, आणि मग तिच्या माहेरच्या लोकांनी सुद्धा तिला घेतलं नाही, आणि मग तिच्या डोक्यावरती परिणाम झाला आणि मग ती वेड्यासारखी गावात हिंडू लागली. मग कुरळे केस किंवा गाठोड किंवा आणखीन काही सगळं चिंदोड्या वगैरे घ्यायचं आणि गावभर फिरायचं असं करू लागले. आणि तो विचित्र अवतार बघून लोक घाबरू लागले आणि मग लहान मुलांना त्याचं भय दाखवू लागले. मग माझी आई सुद्धा म्हणायची भाकरी खाल्ला नसतो गोधाक्काला बोलवतो बघ, किंवा शाळेला गेला नसतो गोधाक्काला बोलवतो बघ, अशा अनेक भीती तिच्याबद्दल निर्माण करू लागले. आणि मग ती बसायची कुठं तर एसटी स्टँड आहे माझ्या गावाच्या समोर, तर त्या एसटी स्टँडवर तिचा पूर्ण प्रवास जायचा तो. आणि मग तिथं गेल्यानंतर तर कधी कधी गावात आईस्क्रीमची गाडी यायची, तर एखादा आईस्क्रीमवाला तिला आईस्क्रीम द्यायचा आणि ती प्लास्टिक सकट ते चोखून खायची. आणि मग आम्ही जसे जसे मोठे झालो त्यावेळेला ते आम्ही प्रत्यक्षात बघू लागलो, किंवा एखादा कोणीतरी आला की त्याला 5-10 रुपये द्यायचं निघून जायचं असं करायचं. आणि मग मग ते अमावस्या पौर्णिमा आली की तिचं ते दुखणं किंवा तिचं ते पिसाळलेलं हे होतं तर ते अधिक करायची, भर उन्हाचं यायचं, पाण्याची कळशी ओतून घ्यायचं आणि गावातून नाचत सुटायचं. मग तो असा प्रवास तिचा होता. आणि मग मी ही सगळी हकीकत माझ्या आईला विचारले की हे काय आहे, ही का अशी वागते. त्यावेळेला तिनं सांगितलं की त्याच्या मागचा इतिहास काय, तर तिचं लहानपणी लग्न झालं होतं आणि तिला दोन्ही कडच्यांनी बिचारीला त्रास खूप दिला आणि त्याच्यातून तिच्या डोक्यावरती परिणाम झाला. म्हटलं हिचं जे काही जगणं आहे, हिचा जो काही इतिहास, तो आपण शब्दात मांडू शकतो. आणि मग मी तो मांडण्याचा प्रयत्न केला, गोधाक्का नावाची ती कथा लिहिली आणि मग ती कथा प्रसिद्ध झाली आणि त्या कथेला मला पहिलं पारितोषिक सुद्धा मिळालं.
0: अरे वा, छान.
1: म्हणजे ज्ञानेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाची एक संस्था आहे, तर तिथं साहित्य पुरस्कार दिला जातो आणि त्या कथेला मला तो पुरस्कार सुद्धा मिळाला.
0: अरे वा, म्हणजे प्रत्यक्ष जो काही अनुभव तुम्ही घेतला तुमच्या गावामध्ये किंवा आपल्या आसपास जे काही घडतंय त्या गोष्टीतून, ते तुम्ही लिखाणातून तुमच्या मांडण्याचा प्रयत्न केलात. अर्थात ते बघण्याची जी दृष्टी असते ती एका साहित्यिकाकडेच असू शकते, एका नॉर्मल लोकांना ते सगळे शब्द किंवा शब्दात मांडणं तेवढंस न जमण्यासारखं आहे. त्यामुळं साहित्यिक हे त्यांच्या रक्तातच असतं थोडं ते गुण. तर मग पुढचं म्हणजे मलाही आता इंटरेस्ट आलाय की त्या गोदाकाचं पुढं काय झालं, आता आहे का ती
1: गोधाक्का? पुढं काय झालं म्हणजे गोधाक्का जर आपण बघितलं तर ती अजूनही तशीच आहे. अजूनही आपल्या डोळ्यासमोर तरळते. माझ्या गावात तुम्ही कधी आला तर तुम्हाला गोदाक्का अजूनही दिसते, म्हणजे तिच्याकडे कोणी लक्ष करत नाही. कोणी एखादा आईस्क्रीम आला की तिला आईस्क्रीम देऊन जातो, कोणी बिस्किट दिलं की ते बिस्किट खायचं, आणि परत तिचा प्रवास तो बस स्टँड वरती सुरूच असतो. म्हणजे आज मी पुस्तक लिहिलं तिच्यावरती किंवा आज मी तिच्यावरती कथा लिहिली, पण तिचं वास्तव तिचं जगणं जे काय आहे ते आपण सुधारू शकलो नाही, किंवा तिचं जगणं ज्यांच्यामुळे झालं त्यांना आपण हे प्रेरणा देऊ शकलो नाही की बिचारी गोदा काशी का झाली, हा प्रश्न अजूनही निरुत्तरी असाच आहे.
0: ते जरा त्याच्यातून उत्तर मिळालं असतं तर आणखीन जरा चांगलं झालं असतं, नाही का? म्हणजे असे अनेक कथा आणि कविता तुमच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तुमच्या लेखनातून, ते तुमच्याकडून ऐकलं. आणखीन एक साहित्य होतं तुमचं गावाकडच्या गोष्टी, त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल की त्याच्या पाठीमागचं काय इतिहास होता किंवा ते कसं सुचलं.
1: गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक मी 18 एप्रिल 2024 साली प्रकाशित केलं. आणि ते पुस्तक लिहिताना म्हणजे माझं पुस्तक लिहिणं हा संकल्प नव्हता, पण बऱ्याचशा कथा लिहायचं आणि मी स्टेटस टाकायचं किंवा काहीतरी लिहून कुठेतरी ठेवायचं असा एक माझा संकल्प होता. आणि मग मला वाटू लागलं की किंवा माझे सहकारी मित्र वगैरे सांगू लागले, अरे इतकं छान लिहितोस, मग ते तू साठवून का ठेवत नाहीस किंवा त्याचा उपयोग तू का व्यवस्थित रित्या का करत नाहीस, असा सुरू झाला. आणि मग मी म्हंटल चला की आपण आता एक छोटस पुस्तक वगैरे काढू किंवा लिहिण्याचा प्रयत्न करूया. आणि मग माझ्या ज्या काही कथा आहेत त्या कथा मग मी लिहिण्यासाठी घेतल्या. आणि गावाकडच्या गोष्टी हे पुस्तकाला नाव का दिलं, कारण बरीचशी पुस्तकं आहेत गावाकडच्या गोष्टीची, पण माझ्या गावच्या मधोमध किंवा माझ्या गावाला धरून ज्या काही कथा आहेत त्या कथा त्याच्यात मांडलेल्या आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मी पहिली कथा जी लिहिली त्याच्यात ती हेळवी नावाची. आता हेळवी हा प्रकार बऱ्याच जणांना माहिती नाहीये किंवा गावखेड्याकडे गेला की तरच तो आपल्याला समजतो. हेळवी म्हणजे काय, तर त्या हेळवी नावाची एक जमात आहे आणि आपल्या गावखेड्यात ती उन्हाळ्याच्या दिवसात ज्या वेळेला मळणी होते भाताची किंवा आणखीन पिकांची, त्यावेळेला गावात ते हेळवी नावाचे प्रकार येतात. आणि अक्षरशः आपल्याला माहिती नाही की जी माहिती आपली पूर्वज असेल किंवा आपला इतिहास आहे जो गुगलवरती सुद्धा मिळत नाही तो त्यांच्याकडे मिळतो. अशा प्रकारे त्या हेळवींचं जे काही इतिहास आहे त्या हेळव्यांचा इतिहास स्वतःबद्दल त्यांची त्यांना माहिती नाही, पण संपूर्ण समाजाची माहिती मात्र त्यांच्याकडे आहे. आणि मग ते माझ्या गावात यायचे हेळवी. मग
0: म्हणजे ती अशी लोक का की जे आपल्या पूर्वजांबद्दलच सांगत असतात त्यांच्याकडे ते लिहिलेलं असतं.
1: हो नक्कीच. तर ते हेळवी यायचे आणि आता जर बघितलं तर आता त्यांच्याकडे पुस्तकी रूपात ती आपली माहिती मिळते. तर पूर्वी तसं नव्हतं, पूर्वी ताम्रपट असायचे आणि मग त्या ताम्रपटावरती ते लिहायचे आणि मग ते सगळं अगदी त्यांची सांगण्याची शैली असेल किंवा एक पाय मांडीवरती घेऊन बसायचं आणि पागोटा पायजमाचा तो टाकून बसायचं आणि मग सांगायला सुरुवात करायची, ही सगळी शैली जर बघितलं तर एक भयंकर प्रकार आहे तो. आणि मग ते ताम्रपट जे असायचं ते त्यांना ओझ होत होतं आणि मग ते त्यांनी तिथं त्यांच्या देवाकडे सोडलं आणि मग ते इकडे आले आणि त्याच्यानंतर मग त्यांचा तो प्रवास सुरू झाला किंवा गावागावात येऊन फिरू लागले किंवा आजही आपल्याकडे फिरतात. मग वंशावळ असेल किंवा तुमच्या घरचा इतिहास किंवा तुमच्या घरची माणसं त्यांची नावं कशी होती हे सगळं, म्हणजे तुम्ही कुठून आला आणि कुठं स्थायिक झाला हे सगळं ते सांगू लागले. आणि मग मला वाटू लागलं की हे इतकं इतिहास इतका आपला सुंदर सांगतात, मग यांच्याबद्दल कोणी लिहिलंय की नाही असं वाटू लागलं. आणि मग मी माझ्या घरात एकदा तो हेळवी आला होता आणि मग त्याला विचारलं की तुमचा इतिहास कसा आहे, तर त्यांचं ते सांगत असताना मला भयंकर वाटलं की हा समाज आपल्या बेळगाव जिल्ह्यात जरी धरलं तर त्यांना चार बोलीभाषा उत्तम येतात. कन्नड येते, मराठी येते, हिंदी येते आणि त्याचसोबत त्यांची जी काही पाली भाषा म्हणतो आपण ती सुद्धा त्यांना छान येते. मग इतकं सुंदर हे बोलणारे समाज, मग हा समाज अशिक्षित आहे की सुशिक्षित आहे हा एक प्रश्न पडला, कारण हा भटकंती करणारा समाज आहे. आणि मग मला वाटू लागलं की हे कसं काय यांच्याकडे हे सगळं जमतं बाबा. मग मी त्यांना विचारलं आणि मग त्यांच्यातून ती पूर्ण मला माहिती मिळाली त्या हेळव्याकडून आणि मग मी ती लिहिण्याचा किंवा टिपण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यातून ती हेळवी नावाची कथा सुरू झाली सुरुवातीला. आणि मग त्यामध्ये गावाकडच्या गोष्टीचं आपल्याकडं दुसरी एक कथा मला आठवली की माझ्या गावात सप्ते किंवा पारायण होतात.
0: बरोबर.
1: आणि आता अजूनही खेडोपाड्यात ती पारायण होत असतात, पण पूर्वी पारायणातून किंवा त्या खर्चातून उरलेल्या रकमेतून ती खर्च जी काही रक्कम होती ती गाव खर्चासाठी किंवा गावच्या उपयोगासाठी लावायची, पण आता त्या जे काही पारायण आहेत त्याला एक राजकीय वळण आले. म्हणजे गावातून जमा खर्च पट्टी वगैरे काढायचं आणि फ्लेक्स बॅनर लावायचे आणि एक दोन तीन पुढारी पुढे यायचं आणि ते स्वतःलाच मिरवून घ्यायचं. म्हणजे देवभक्ती किंवा गावाचा जो काही खर्च असायचा किंवा गावाला जी काही रक्कम मिळायची ती खर्च करण्याऐवजी आता ती कुठेतरी बॅनरच्या स्वरूपात जाते की काय अशी भीती त्याच्यातून आपल्याला वाटू लागली. आणि मग मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला की पारायण ते राजकारण कसं आपल्या गावात आलं, ती एक दुसरी कथा त्याच्यात ती मी मांडली आहे.
0: ओके.
1: आणि त्याच्यानंतर जुल्या नावाची एक कथा आहे. म्हणजे माझ्या गावापासून एक साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती धनगर वाड आहे आणि त्या वाड्यावरती म्हणजे माझ्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे पण त्या वाड्यावरती अजूनही गेलं की तिथं शाळा नाही आहे.
0: बरं,
1: मग ती शाळा कधी आली तिथं, मग ती सुरुवात कशी झाली, का झाली? तर धनगर वाड्यावरती जर जुल्या नावाचा एक व्यक्ती आहे तर त्या जुल्याच्या 4 बायका आहेत आणि ही सुद्धा वात्सवधीच करताय. आणि मग 4 बायका कसं काय झालं, मग मी माझ्या शेताकडेच तो आजोबा ते झुल्या तिथे यायचे म्हशी घेऊन वगैरे आणि मग ते सांगायचे की आमचा फक्त वाडा आहे, शेतीवाडी किंवा शेत किंवा आणखीन काय काही नाही, आजूबाजूला सगळी गुरं व पाटलांची शेती आहे, आम्हाला फक्त 10 फुटाचा रस्ता आहे, त्या 10 फुटाच्या रस्त्यानं आम्ही आमची जनावरं घेऊन जायची आणि परत आपल्या घरात बांधायची. अशा प्रवासानं त्यांचं ते सुरू होतं. आणि मग मला वाटू लागलं की नेमकं काय आहे आणि मग मी प्रत्यक्षात तिथं भेट दिली आणि बघितलं, खरंच तिथं भयंकर होतं. आणि मग झुल्या धनगर जो काय आहे त्यानं म्हटलं की नाही आता आमची मुलं पुद्धा सुद्धा शिकली पाहिजे, किती दिवस आमची मुलं म्हशींच्याच पाठीमागे जाणार, किती दिवस आमची मुलं गुराढोरांच्याच पाठीमागे जाणार. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही आमची मुलं सुद्धा शिकली पाहिजे, त्यासाठी आपल्या गावात किंवा आपल्या वाड्यावरती शाळा सुरू करायची. मग ती सुरू कशी करायची, कोणी बांधायला इमारतीसाठी जागा देत नव्हतं तर झुल्या नावाच्या त्या धनगरानं स्वतःच घर दिलं. म्हणजे एक समोरचं अंगण होतं त्या अंगणात माझ्या शाळा सुरू करा आणि अधिकाऱ्यांना वगैरे भेटून तो किंवा गावच्या 4-5 लोकांना भेटून त्यांना सांगितलं की माझ्या गावात थोडी का असेना शाळा सुरू करा आणि नंतर मगचा नंतरचा प्रवास आमची मुलं कुठेही करतील. तर 2013 साली ती सुरुवात झाली आणि 2019 पर्यंत त्या शाळेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि मग झुल्या धनगरानं पहिल्यांदा तिथं शाळा आणण्याचा संकल्प केला. आणि आज जर तुम्ही बघितला तिथली मुलं बरीचशी शाळा शिकलेत आणि आज तिथं जर बघितला तर बरीचशी मुलं आर्मीमध्ये आहेत, शिक्षक आहेत आणि अधिकारी तिथं झालेले आहेत. म्हणजे इतकं सुंदर वातावरण त्या झुल्या धनगरानं तिथं निर्माण केलेलं आहे. आणि मग मला वाटू लागलं की यांच्यावरती ही कथा लिहिली पाहिजे आणि मग मी आत्ता आत्ता ती झुल्या धनगर ही कथा त्याच्यात मांडली गेली.
0: मग त्यांना माहितीये काय की आपल्यावरती कथा लिहिली गेली,
1: म्हणजे ही कथा मी त्यांना अजूनही सांगितलं नाही पण त्यांच्या त्या वाड्यावरची मुलं माझे वर्गमित्र होते आणि मग मी त्यांना ज्या वेळेला पुस्तक प्रकाशनला बोलवलं आणि त्यांनी सगळं वाचलं त्यावेळेला ती इतकी खुश झाली की नाही माझ्या गावचं काहीतरी या पुस्तकात आहे. आणि मला अजूनही की त्या वाड्यावरची जर म्हणजे ते धनगर वाडा आहे तिथं गेलो की मला अजूनही आश्चर्याने बघतात की कोण कुठला हा मुलगा की माझ्या गावचं वर्णन याने लिहिलंय असं अजूनही कौतुकाने बघतात.
0: खरंच ना, आणि ऐकून एवढं कुतूहल वाटतंय की ही सगळी ठिकाणं प्रत्यक्ष जाऊन बघावं वाटतंय सध्या मला. तेव्हा खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून महादेव, आणि खूप सगळे अनुभव तुमचे तुम्ही तुमच्या बोलण्यातून जे व्यक्त करतायत खरंच आमचे लिस्नर सुद्धा ऐकून खूप खुश होतील. तर तुमचं पुढच्या प्रवासाबद्दल ऐकून आपण घेणार आहोत की तुमचं एक विशेष कार्य म्हणजे तुम्ही PhD सुद्धा करत आहात वाटतं, कम्प्लीट झाली का?
1: नाही, आता चालू आहे.
0: बरं, तर त्याच्याबद्दल थोडस ऐकायला आवडेल कारण तो एक विशेष असा प्रसंग होता.
1: म्हणजे काय झालं, मी ज्या वेळेला PhD फॉर्म भरला होता आणि मग माझं योगायोगानं लग्न सुद्धा ठरलं आणि मला वाटलं की आता PhD परीक्षा आणि लग्न कधी असं एकत्र येईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि मग मी लग्नाची तारीख ठरवली आणि मग PhD काय, मग सुरुवातीला 21 एप्रिल 2024 असं सुरुवातीला RCU युनिव्हर्सिटी कडून ते GR निघालं की एक्झाम तुमची किंवा परीक्षा 21 तारखेला होणार आहे. मग मला वाटलं की 21 तारखेला जर परीक्षा होणार आहे तर मग आपलं लग्न 28 तारखेला ठेवायचं आणि मग मी 28 तारखेला ते लग्न ठेवलं. पण असं झालं की त्याच काळात त्याच दरम्यान निवडणुका होत्या आपल्याकडं आणि इथं बेळगाव मध्ये मोदी येणार होते आणि त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलली.
0: अरे बापरे.
1: आणि पुढे ढकलली नेमकं माझ्या लग्ना दिवशी. आणि आमचा इतका गोंधळ उडाला की पत्रिका वगैरे सगळीकडे वाटल्या होत्या, पई पाहुण्यानं आम्ही गोळा केलं होतं, सगळं सगळं झालं होतं आणि बरोबर 28 तारखेला परीक्षा होती आणि 28 तारखेलाच लग्न. अतिशय म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तो मला 100 प्रश्नच पडलेला की आता करायचं काय. मग घरच्यांना मी सांगितलं की माझी परीक्षा आहे आणि लग्नही त्याच दिवशी. पण मग घरचे म्हटले की आता काय करणार, एक तर परीक्षा कर किंवा लग्न कर. आणि मला दोन्ही घेऊन जायचे होते आणि मला दोन्ही करायचं होतं. मग माझे सहकारी राहुल सर म्हणून होते, आमच्या विद्यापीठातले सर होते, त्यांनी मग घरी आले आणि मग सांगितले की काय करायचं, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, लग्न पण महत्वाचं आहे आणि परीक्षा पण महत्वाची आहे. मग मी म्हंटल दोन्ही सोबत करणार आणि तेही एकदाच करणार, म्हंटल एकाच दिवशी करणार. बघ बाबा म्हंटले काही करा पण दोन्ही करा म्हंटले. मग मी आम्ही ठरवलं की दुपारची परीक्षा आहे, सकाळचं लग्न करायचं आणि मग सकाळी लग्न आवरायचं आणि दुपारी मग आपण या परीक्षेला जायचं.
0: बापरे,
1: पण घरचे तयार नव्हते, माझ्या घरचे सगळे तयार झाले, पण मुलीकडचं काय? मुलीकडचे म्हंटले नाही, आमची एकुलती एक मुलगी, आम्हाला लग्न धुमधडक्यात करायचं. मी सांगितलं मला माझ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही महत्वाचे आहेत, एक तर लग्नही महत्वाचं आहेच पण त्या दृष्टिकोनातून मला माझी परीक्षा सुद्धा महत्वाची. आणि मग मी सांगितलं तुम्हाला जे काय करायचंय ते 12 करा, धूमधडकेत करा, मी नको म्हणत नाही, फक्त मला 12 तुम्ही सोडा, परत मी 4 तुमच्या मंडपात येतो. आणि मग म्हटलं कसं वसं झालं, त्यांनी राजी झाले किंवा त्यांनी हो म्हटले. आणि मग 28 आम्ही सगळ्या पाहुण्यांना परत एकदा फोन करून सांगितलं की लग्न सकाळी आहे,
0: मुहूर्त बदलला,
1: मुहूर्त बदललेला. आणि मग सगळ्या पाहुण्यांना वगैरे सांगितलं की सगळे सकाळी लग्न आहे, तुम्ही लवकर या. ठरलं, पण काहीसा गोंधळ झाला, पण सकाळी 9 लग्न केलं, 12 सगळ्या विधी संपवल्या आणि त्याच लग्नाच्या विषयात मी परीक्षेला निघून गेलो. आणि मग परीक्षेला गेलो, सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते की हातात ते बांधलेलं सगळं किंवा तोच लग्नाचा ड्रेस वगैरे. आणि म्हटलं काय हे प्रकार. मग मी सांगितलं त्यांना असं असं माझं लग्न होतं आणि त्यामुळे मला ती परीक्षा सुद्धा महत्वाची आहे. पण बऱ्याचशा लोकांनी मला म्हटलं की चांगली गोष्ट आहे की तू एकाच याच्यातून दोन गोष्टी करतोस किंवा समाजाला एक उदाहरण सुद्धा दाखवतोस की आयुष्याच्या बाबतीत किंवा आयुष्यात आपल्या दोन्ही गोष्टी, शिक्षणासोबत लग्न सुद्धा महत्वाचं आहे किंवा लग्नासोबत शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा रीतीने मग ते दोन्ही कार्यक्रम म्हणजे परीक्षाही आणि लग्नही मी अगदी सुरळीतरित्या ते घेऊन गेला आणि पार सुद्धा पाडलं. आणि विशेष बाब म्हणजे की ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी एक मोठं दडपण असतं आपल्यावरती की परीक्षा आहे किंवा आपलं लक्ष लागत नाही. पण माझं असं झालं की मी फर्स्ट रँक न त्या परीक्षेत पास सुद्धा झालो.
0: ग्रेट.
1: आणि मग मी आता ती PhD ची परीक्षा पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आता PhD चा कोर्स सुद्धा आता माझा सुरू आहे राणी चेन्नम्मा विद्यापीठात.
0: छान, कुठला विषय आहे स्पेशल?
1: माझा कामेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक लेखक आहेत दिबा पाटील म्हणून, ग्रामीण साहित्याची रुची असणारे ते लेखक आहेत. आणि मला विशेष करून ग्रामीण साहित्याचा अभ्यास करण्यासाठी खूप आवडतो कारण माझं जीवन सुद्धा गावाकडेच झालंय. आणि मग ते ग्रामीण साहित्याचं दर्शन व्हावं समाजाला किंवा साहित्याची ओळख व्हावी यासाठी दिबा पाटलांचं साहित्य मी PhD घेतोय.
0: छान. अच्छा, म्हणजे हा जो विशेष प्रसंग होता तो अशा पद्धतीनं तुम्ही हाताळलात तर चांगल्या पद्धतीनं. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये असे चॅलेंजेस येत असतात.
1: नक्की पुढे असतो म्हणजे वाटेत समजा एखादा दगड आहे, दगड आहे म्हणून आपण माघारी परतायचं नाही, त्या दगडावरती आपण उभं राहायचं आणि स्वतःची उंची गाठायची आणि मग तिथून पुढचा प्रवास आपण सुरू करायचं. आणि मी एवढंच सांगेन की तरुण मुलांना की आपण जिद्द ठेवली पाहिजे, कुठल्याही गोष्टीत पुढे जायचं असेल तर ती जिद्द हवीच.
0: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा जो प्रवास होता तो ऐकूनही खूप साऱ्या नवीन गोष्टी माहिती झाल्या आणि तुम्ही आला तिकडे त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण प्राध्यापक महादेव खोत यांना ऐकलं. त्यांच्या साहित्यामधील गावाकडच्या गोष्टी, समांतर क्रांती या प्रकाशातून पुस्तक प्रकाशन, डोंगराळ माणसं अक्षरदीप या अंकातून कविता प्रसिद्ध, हेळवी ही कथाही त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. कवितांमध्ये बाप, सीमाभाग, लोकशाही, माणसं यासारख्या अनेक कवितांचं लेखन त्यांनी केलंय आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूप आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: अब एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ KLE कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-98-21222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

घोष यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065। 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त। विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था। उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा।

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम

व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.